0: election of the leader of the Legislative Party in West Bengal. Odisha Chief Minister Mohan Charan Majhi has been appointed as a central co-observer in the state. Union Minister J.P. Nadda has been appointed as central observer for the election of the leader of the Legislative Party in Assam. Haryana Chief Minister Nayab Singh Saini has been appointed as a central co-observer in the state. These names were approved by the BJP Parliamentary Board for central observers. US President Donald Trump has congratulated Prime Minister Narendra Modi after BJP's victory in the recent assembly elections. White House spokesperson Khush Desai said, President Trump has congratulated Prime Minister Modi on this recent historic and decisive election victory. BJP has won 206 seats in the 294-member Bengal Assembly, with Trinamool Congress led by Mamata Banerjee securing only 80 seats. In Assam, the party retained power for the third consecutive term, while in Puducherry, NDA secured 18 of the 30 seats, ensuring a clear majority. The United States and its Gulf allies have proposed a new United Nations resolution aimed at pressuring Iran to stop disrupting shipping in the Strait of Hormuz. The draft resolution warns that Iran could face sanctions or other actions if it continues attacking ships, placing sea mines, or charging illegal tolls in the vital waterway. It also calls on Iran to reveal mine locations and allow safe passage for goods. In IPL cricket, Chennai Super Kings defeated Delhi Capitals by 8 wickets at the Arun Jaitley Stadium in Delhi last night. Today, Sunrisers Hyderabad and Punjab Kings will clash at the Rajiv Gandhi International Stadium in Hyderabad at 7:30 p.m. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील, असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था सोलापूर असं करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, बद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. या संदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 50 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 दिवसात अंदाजे 1,93,000 अधिक कोंबड्या, 8,00,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16व्या जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. नागरिकांनी SE.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं डुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 कोटींहून अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोल

नाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोना यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे, मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि विद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी, सकाळचे 10 वाजलेले आहेत। कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न की कधी समुद्र किनाऱ्यावर बसून लाटा पाहिल्या आहेत का? तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न, किती वेळा आयुष्यात किती वेळा असं झालेलं आहे? नक्कीच पाहिल्या असाल, कधी तुम्ही फिरायला गेला असाल, कधी तुमच्या गावाला गेला असाल। आत्ता मे महिना आहे त्यामुळे या सगळ्या आठवणीसुद्धा तुमच्या घरच्या तुम्हाला येत असतील। समुद्र किनाऱ्यावरती बसून लाटा बघणं असो किंवा कधी पहाटेच्या थंड हवेत तुम्ही दीर्घ श्वास जेव्हा घेतला असेल तेव्हा काय जाणवतं तुम्हाला? त्यावेळेला असंच वाटतं ना की आपण या निसर्गाचा एक छोटासा भाग आहोत, तुकडा आहोत। आणि अर्थात खरंसुद्धा आहे, कारण आपण म्हणजे मनुष्य प्राणी ज्यापासून बनलेलो आहोत, ज्याला आपण एखाद्या गोष्टीचं रॉ मटेरियल म्हणतो, ते जे तयार झालेलं आहे त्याला आपल्या पूर्वजांनी छानपैकी पंचमहाभूत असं नाव दिलेलं आहे। बघा ना, आपण रोज धावपळ करतो, काम करतो, पण आपण असे विचार कधी करतो का की आपलं हे शरीर, आपलं हे सुंदर जग, हा निसर्ग, हे कशा कशापासून बनलेलं आहे? आपण ज्या जमिनीवर चालतो ती पृथ्वी, जे पाणी पितो अर्थात जल, शरीरातली ऊर्जा म्हणजे अग्नी, श्वास घेतो तो वायू, आणि या सगळ्यांना सामावून घेणारी पोकळी म्हणजे आकाश, या सगळ्यातूनच ही सजीव सृष्टी उभी राहिलेली आहे। आणि आपण म्हटलं तसं या निसर्गाचा एक भाग असल्यामुळे आपला या पंचमहाभूतांशी अतिशय जवळचा संबंध आहे। या तत्वांचं संतुलन जर शरीरात बिघडलं तर शरीरात काय होतं? अग्नी वाढला तर पित्त होतं, वायू वाढला की सांधेदुखी होते। म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी, तसंच आहे हे। त्यामुळे आज आपण बोलणार आहोत या पंचमहाभूतांबद्दल आणि त्याचा आपल्याशी जो संबंध आहे त्या सगळ्याबद्दल। काय शिकतो आपण या सगळ्यांकडनं, कसे आहोत आपण या निसर्गाचा एक भाग, आणि काय निसर्ग आपल्याला शिकवून जातो, हे सगळं सगळं बोलणार आहोत। पण गाणीसुद्धा ऐकणार आहोत, त्याबरोबरच नेहमीप्रमाणेच थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी। मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत FM गोल्ड वाहिनीवरती। सुरुवात करूया अशाच एका छानशा गीतानी आणि गप्पा मारणार आहोत युवा तरंगमध्ये सुद्धा, आणि विषय असणार आहे रंजक सफरमध्ये। अतिशय रंजक सफरीवर मी घेऊन जाणार आहे तुम्हाला, आंबट, गोड, तिखट अशा चवीच्या। काय असणार आहे जाणून घेऊया या गाण्यानंतर।

एखादा प्रसंग आपल्यावरती आला तर आपण पटकन काय म्हणतो, आपण म्हणतो पायाखालची जमीनच सरकली माझ्या. पण ही जमीन कधीच सरकत नाही, ती तिथेच असते, शांत निश्चल. पृथ्वीकडे असणारी ही सहनशीलता म्हणजे एखादा आगतिकपणा असतो का, तर नाही. ते असतं कायम सोशिक असणं, समर्पण. आपण तिच्यावरती नांगर चालवतो आणि आत्ताच्या काळात पर्यावरणाला अक्षरशः आपण ओरबडून घेतोय निसर्गाकडनं. आपण सिमेंटची जंगलच्या जंगलं उभी करतोय, पण त्या बदल्यात मात्र अजूनही पृथ्वी आपल्याला फळं फुलं आणि आधार देतेच आहे. आजच्या काळात जेव्हा आपल्याला बरेच वेळेला असं होतं ना की हल्ली आपण म्हणतो पटकन की काळ बदलला आहे, लोकांचा संयम राहत नाही, पटकन संयम सुटतो, छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, तेव्हा या मातीकडे जर आपण बघितलं, या पृथ्वीकडे आपण बघितलं, तर ही माती आपल्याला, जमीन आपल्याला काय शिकवते, तर सहन करणं शिकवते, सहनशीलता शिकवते. प्रत्येक वेळेला सहन करणारा कमकुवत असतो असं नाही, तर दुसऱ्याला सावरून धरण्याची ताकदसुद्धा त्याच्यामध्ये असते. जितकी जास्त सोशिकता तितकी माती सुपीक होत जाते. ही सहनशीलता जेव्हा उन्हाचे चटके सोसते, जेव्हा आत्ता वैशाखामध्ये ती तडकते, तेव्हा कुठे पावसाच्या एका थेंबाने तिच्यातून मृदगंध बाहेर येतो. वर्षातला पहिला पाऊस जेव्हा या तप्त पृथ्वीवर पडतो, जेव्हा सुगंध दरवळतो, मृदगंध दरवळतो, तेव्हा महागड्या अत्तरांना लाजवेल असाच तो असतो. म्हणूनच मृदगंध हा आपण जेव्हा श्वास भरून घेतो तेव्हा पृथ्वीत श्वास घेत असते जणू. आपल्याला आपल्या मुळांकडे घेऊन जातं हे सगळं. कारण बघा ना, प्रत्येकाच्या मनामध्ये त्या त्या मातीची आठवण असते, कधी अंगणातली, कधी गावातली, जुन्या आठवणीतली कुठची तरी. तेव्हा ती आपल्याला सांगत असते की परत येणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपण हल्लीच्या काळात म्हणतो ना की बॅक टू रूट्स, आपले बॅक टू बेसिक्स, हे शब्द आपण फार सहजी वापरतो. पण म्हटलं तसं की कुठेही गेलो, लांबवर घरापासून दूर गेलो, तरी शेवटी निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला जेव्हा जातो आपण, झाडं पानं फुलं, ती धरणी, ती माती, त्याच्यात कुशीतच, त्या सुगंधातच आपल्याला आनंद मिळतो, निवारा मिळतो, खूप शांतता मिळते प्रत्येक वेळेला. कारण म्हटलं तसं की ऊन सोसलंच नाही तर तो दरवळ मिळणार कसा ना. आपण संघर्ष करतो, चटके सोसतो आणि त्यातून व्यक्तिमत्वाला एक वेगळा सुगंध तयार होतो. त्यामुळे ज्यांनी दुःख सोसलेलं असतं त्याच्या बोलण्यात मातीचा ओलावा, शब्दांमध्ये मृदगंध आपोआप येतो.

जोपर्यंत आपले पाय जमिनीवर आपण घट्ट रोवून तोपर्यंत आकाशातल्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतो असं म्हटलं जातं. पृथ्वी आपल्याला हे स्थैर्य शिकवते, वादळात सुद्धा डगमगायचं नाही हे तिनेच आपल्याला सांगितलंय. आपण म्हणूनच म्हणतो की नाही डाऊन टू अर्थ राहावं, का राहावं, कारण मगाशीच म्हटलं तसं की मातीशी नातं असतं आपलं, ते तुटलं की वाळलेल्या पानासारखी आपली अवस्था होत जाते, कुठेतरी आपण भिरभिरत राहतो आयुष्यात. पृथ्वीबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगा बरं, तिचं सूर्याभोवती अखंड फिरत राहणं, ते कधीच थांबत नाही, थकत नाही, कधीच तिचं फिरणं. आपण म्हणतो ना की कायम दुनिया गोल आहे, का गोल आहे, कारण हे म्हणूनच ऋतूचक्र बदलत राहतं. उन्हाळा येतो, पावसाळा येतो, नैमेची येतो, मग पावसाळा. सृष्टीचे हे कौतुक जाण बाळ आहे आपण दरवेळेला म्हणतो, ही नित्यता ज्याला आपण हल्लीच्या भाषेत कन्सिस्टन्सी म्हणतो, ते फिरणं हे एक प्रकारची तिची भक्ती आहे का प्रेम आहे हेही आपण याच्याबद्दलही आपण नेहमी विचार करत राहतो. ती स्वतःभोवती फिरते आणि या तेजाभोवतीसुद्धा फिरत असते. आपल्याला आयुष्यात आपण म्हटलं तसं की काय शिकवतं, तर ध्येयाभोवती फिरणं शांतपणे न थकता फिरता आलं पाहिजे. पृथ्वी सतत त्या प्रकाशाचा शोध घेते, तिची गती, तिची निष्ठा आपल्याला सांगते की जोपर्यंत तुम्ही फिरत राहता तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे. पृथ्वी इतकी वर्ष झाली कधी म्हणते का हो की आज मला ना जाम कंटाळा आलाय तर मी फिरणार नाही, असं कधीच ती म्हणत नाही, म्हणू शकत नाही. म्हणूनच सूर्याच्या तेजाभोवती एकनिष्ठेने फिरते, आपल्याला रोज नवी सकाळ, नवी पहाट बघायला मिळते ती तिच्या ह्या फिरण्यामुळे. आपण म्हटलं तसं की ह्या सगळ्या गोष्टी, ही पंचमहाभूत यांच्याविषयी आपण बोलतोय, तशी गाणी सुद्धा ऐकतोय, काय शिकवून जातात, नाही का आपल्याला निसर्गासारखा मोठा गुरु नाही. आयुष्यात आपल्या स्वप्नांबाबत आपण एकनिष्ठ राहणं, वाटेत एखादं संकट आलं की आपण आपला मार्ग बदलणं, पृथ्वी आपल्याला सांगते की प्रकाशाची साथ धरली तर प्रवास आपोआप सुखकर होतो. आयुष्यातला तो सूर्य ज्याच्या भोवती आपण फिरतोय त्याचा विचार करायला हरकत नाही, ऋतू बदलत आहेत, पण सगळ्यात एक गोष्ट मात्र पक्की आहे, ती म्हणजे आपली पृथ्वी आणि तिचं सूर्याभोवती नेमानी फिरणं. आपण आपल्याकडे काय बघावं, तर आपलं आयुष्य असं एखाद्या ठिकाणी अडकलंय का, ती फिरतीये, आपण असंच फिरणं, आपलं काम रोजचं करत राहणं, बदल आपोआप घडत जातात. त्यामुळे काय म्हणता, विचार करा, आपण आणि आपल्या भोवती दिसणारी ही पंचमहाभूत आणि त्यातून आपल्याला शिकवणारा हा निसर्ग, विचार करूया याबद्दल. ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. FM गोल्ड खरा सोना.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

पंचमहाभूतांबद्दल आपण आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात बोलतोय. पंचमहाभूत आणि आपण निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि या पंचमहाभूतांकडनं, या निसर्गातल्या सगळ्या घटकांकडनं किती छान छान गोष्टी आपण शिकतोय या सगळ्याबद्दल बोलतोय. त्याच्याच अशा सुंदर सुंदर गाण्यांसह धरती, धरणी, पृथ्वी या सगळ्याबद्दल तर आपण बोलत होतोच, पण त्याचबरोबर पुढचं महत्त्वाचं आपल्याला शिकवणारी गोष्ट कोण आहे तर पाणी. पाणी आपल्याला काय शिकवतं तर प्रवाहीपणा. कधी शांत सरोवरासारखं स्थिर असणारं पाणी कधी अचानक धबधब्यासारखं बेफाम होतं आपलं आपल्यालाही कळत नाही. रसास्वाद घेण्याची शक्ती आपल्याला या पाण्यातनं मिळते. माणसाच्या डोळ्यातलं पाणी असो किंवा आपल्या शरीरातून वाहणारं रक्त, पाण्यासारखंच आपतत्व आपल्याला या भावनांशी जोडतं. पाणी स्वतःचा आकार बदलतं पण स्वतःचा स्वभाव मात्र कधीही सोडत नाही. आयुष्यात कितीही अडथळे आले, वळणं घेत राहण्याची जिद्द ही त्या पाण्याकडेच असते. आप म्हणजे जलतत्वावर बोलताना प्रवाहीपणा, समरसता, तृप्ती या किती छान वेगवेगळ्या छटा आपल्याला आठवतात, समजून जातात नाही का. पाणी म्हणजे निसर्गातलं असं तत्व जे स्वतःचा आकार बदलतं पण स्वभाव सोडत नाही. मी मगाशीच म्हटलं तसंच, आपण लहानपणापासून शाळेत पहिली गोष्ट काय शिकलो तर पाण्याला स्वतःचा रंग, गंध, चव असं काहीच नसतं. ज्यात मिसळावं किंवा त्याच्यात जे काही मिसळावं त्यात ते स्वतःला त्या त्या रंगात, त्या त्या गंधात, त्या त्या चवीचं करून टाकतं आणि तक्रार करत नाही की का बरं माझ्यात साखर घातलीत आणि आता मला गोड करून टाकलं. इतकं समरस होणं जे आपल्याला शिकवतं ते हे पाणी शिकवतं.

कडक उन्हामध्ये कसा कोरडा पडतो तेव्हा पाण्याचा एक घोट आत्ता उन्हाळ्यात आपण बघतोय. कितीही सरबत प्या, थंड पेय प्या, काहीही प्या, पाणी का काम तो पाणी करताय असं म्हणतात ना, तसं आहे की पाण्याचा एक घोट जे आपल्याला सुख देतो त्याला कुठल्याही जगातल्या संपत्तीची सर येणार नाही. ती तृप्ती अनुभवणं पाण्याची, म्हणजे पाणी आपली फक्त तहान भागवतं का तर नाही, नात्यातला ओलावा सुद्धा टिकवतं. कारण आपण म्हणतो ना की कोरडा झालेला जर संवाद असेल आणि त्याला शब्दांचा जर पाझर फुटला तर मनाची मरगळ आपोआप दूर होऊ शकते.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

10:34 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर आणि आपण बोलतोय पंचमहाभूत. निसर्गातली ही निसर्गातले हे घटक जे आपल्याला खूप छान छान काय काय शिकवून जात आहेत त्याबद्दल. पाण्यातूनच आपण म्हणतो तसं जीव जन्माला येतो आणि पाणी जिथे असतं तिथे चैतन्य असतं, ओलावा असतो असं आपण म्हणतो. पाण्याबरोबर आज आपण म्हटलं तसं की ह्या सगळ्या निसर्गातल्या घटकांचा खरं तर आपण निसर्गाचाच कायम एक भाग असल्यामुळे त्याच्यासाठी कायम कृतज्ञ राहणं किती गरजेचं आहे. आणि उन्हाळ्याच्या या कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माठातलं जे थंड पाणी मिळतं ते एका क्षणासाठी खरोखर त्या पाण्यासाठी तरी या निसर्गाचा निसर्गाचे सतत आभार मानणं आपल्याला गरजेचं आहे. पाणी आपण म्हटलं तसं की निर्मळपणासुद्धा शिकवून जातो आपल्याला, नाही का. पाण्याबरोबरच आपण पुढे जाऊया. पृथ्वी आप तेज. तेज म्हणजे काय तर आपल्याला बाहेरचा उजेड नाही तर आपल्या आत तेवणारी एक ज्योत सुद्धा असते. सगळीकडे अंधार असतो तेव्हा एक छोटीशी पंटी सुद्धा पूर्ण खोली उजळून टाकते असं आपण नेहमीच म्हणतो. अग्नीचं वैशिष्ट्य हेच आहे की तो नेहमी वरच्या दिशेने झेपावतो. आपण कितीही खाली ओढायचा प्रयत्न जरी तुम्ही केलात तरी ज्योत ही नेहमी वरतीच जाते. त्यामुळे आपल्याला निसर्गाकडनं आपण म्हटलं तसं काय शिकतो आपण की परिस्थितीने

कितीही आपल्याला खाली ओढून धरलं तरी आपले ध्येय आपले विचार हे नेहमी वरवर जाणारे उच्चच असायला हवेत. अग्निमध्ये एक प्रकारची स्पष्टता असते. धुकं चिरून आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम सुद्धा हा अग्नी करतो. जशी स्पष्टता तशी प्रखरता. सोनं जेव्हा या अग्नीतून जातं तेव्हाच त्याला झळाळी मिळते. त्यामुळे अग्नी हा शुद्ध करणारा आहे. त्यामुळे वाईट गोष्टींचा नाश करून शुद्ध सोनं जे उरतं ते नेहमी आपण म्हणतो ना की आयुष्यात माणूस तावून सुलाखून निघालेला आहे ह्या सगळ्यातनं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हाच झळझळीत व्यक्तिमत्व आपल्याला समोरच्याचं वेगळीच झळाळी एखाद्या व्यक्तिमत्वाला पाहायला मिळते ते यामुळेच मिळत असेल.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM Gold, खरा सोना।
1: पुढच्या तत्वाकडे आपण वळतोय, ते म्हणजे चौथ्या आणि अतिशय चंचल अशा तत्वाकडे, महत्त्वाच्या म्हणजेच वायू तत्वाकडे। वायू हेच आपलं माध्यम, आम्ही बोललेले शब्दसुद्धा या हवेच्या लहरींवर स्वार होऊनच तुमच्या घरापर्यंत पोचतायत की। वायू म्हणजे स्पर्श, मुक्तता।

आणि त्याचं अदृश्य अस्तित्व वारा आपल्याला दिसत नाही पण सगळ्यात जास्त जाणवतो. आपल्या अंगावरून गेलेली एक मंद झुळूक, कधी फुलांचा सुगंध वाहून आणते, कधी झोंबणारी ती झोंबणारी सुद्धा, झोंबणारा वारा सुद्धा असू शकतो. या वायूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा होणारा स्पर्श. आपण कोणाला न पाहता सुद्धा त्याच्या अस्तित्वाची जाणीव फक्त आपण जेव्हा श्वास घेतो त्या हवेच्या स्पर्शाने आपण घेऊ शकतो. कोणतंही बंधन नसतं या वाऱ्याला, नाही का? डोंगराच्या कपारीतून जातो, समुद्रावरून फिरतो, शहराच्या गर्दीतून वाट काढतो, मुक्त व्हायला शिकवतो आपल्याला. अनेकदा विचारांच्या आणि अपेक्षांच्या भिंतींमध्ये आपणच स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. पाणी जसं प्रवाहीपणा शिकवतो तसं वायूसुद्धा आपल्याला सांगतो. मी मागेसुद्धा आपण एका कार्यक्रमात म्हटलं होतं, नाही का, की वारा चंचल असला तरीसुद्धा आपल्याला काय सांगतो, दुसऱ्याला वाऱ्याची झुळूक जेव्हा तो देतो, दुसऱ्याला आनंद देतो, तेव्हा मागे आपलं कौतुक होत आहे की नाही हे बघायला तो तिथे थांबत नाही, निघून जातो. पुढे निघून जाणं, आपण दुसऱ्याला आनंद देऊन पुढे निघून जाणं, गती आपण जिथे एका ठिकाणी थांबायचं नाही, दुसऱ्याला आनंद द्यायचा आणि पुढे पुढे जात राहायचं.

10:49 झालेत, त्यामुळे भराभर आपण पुढे जाऊया, पुढच्या तत्वाकडे वळूया. आता शेवटचं सर्वात गूढ पण तरीही सर्वांना सामावून घेणारं पाचवं तत्व म्हणजे आकाश. आकाश हे चारही तत्वांना पृथ्वी आप तेज वायू स्वतःमध्ये जागा देतं. बघा ना, म्हणजे अथांग असतं ते, कुठेही असतंच. आपण किती वेळा गाणं ऐकलं आहे ना की हे गगना तू माझ्या गावा आणि तिच्याही, सगळीकडे आकाश. आपण कुठेही गेलो तरी आकाश आपल्याला साथ करत असतं. अथांग आहे ते, अथांग असा होकार असतो, ते कोणाला नाही म्हणत नाही. काळे ढग आलेले असू देत तरीही ते आकाशातच जमा होतात. लख सूर्य असो, चांदण्यांची रात्र असो, आकाश सगळ्यांना आपल्या कुशीत घेतं, सामावून घेतं. आपल्याला मोकळेपणा शिकवतं, स्पेस देण्याची गोष्ट आपल्याला शिकवतं. त्यामुळे

किती मोठं व्हायचं असेल ना आपल्याला, तर आधी दुसऱ्याला सामावून घेणं, शिकवणं जे आहे ना ते आकाश शिकवत राहतं आपल्याला. आकाशाचा निळा रंग म्हणजे निव्वळ रंग नाही तर आपल्याला शांतता, निळ्या रंगाला आपण नेहमी शांततेचा रंग म्हणतो. त्यामुळे ते समुद्राचं पाणी निळं दिसतं कारण ते खोल असतं आणि आकाश निळं असतं, ते अथांग असतं. त्यामुळे किती वेळा आपण म्हणतो तसं की ढग येतात, वीज चमकते, पाऊस पडतो, पण त्याच्या मागे थोड्या वेळानंतर स्थिर आणि शांत असणारं निळ्या रंगाचं आकाश तिथेच असतं. त्यामुळे आयुष्यात कितीही वादळं आली तरी आपलं मन हे त्या निळ्या रंगाची, त्या आकाशाच्या रंगासारखं स्थिर ठेवायला हवं, शांत ठेवायला हवं, कारण त्यानंतर कधी ना कधीतरी ढग दूर होणार आहेत आणि लख्ख सूर्यप्रकाश आणि ते निळं आकाश आपल्याला दिसणार आहे हे मनाला आपण सांगायला हवं. आपण म्हटलो ना मगाशी तसं की पारदर्शकता सुद्धा आहे, काहीही लपवत नाही, ते आपल्याला दिसत असतं सगळीकडनं. आणि त्याची अथांगता बघून, त्याच्या सीमाच नाही आहेत आकाशाला, हे बघितल्यानंतर आपल्याला निसर्ग नेहमी लक्षात आणून देतो की ह्या सगळ्यांपुढे तुम्ही माणूस म्हणून किती छोटे आहात. पण घाबरवत नाही अर्थात ते आपल्याला, पण आपल्याला जो माणसाला जो अहंकार झालेला असतो ना की मीच कोणीतरी मोठा आहे, तर ते हे सगळे निसर्गातल्या ह्या सगळ्या घटकांकडनं शेवटी प्रत्येक वेळेला समुद्राच्या थेंबामुळे, समुद्रामुळे किंवा आकाशामुळे, त्याच्या अथांग आणि खोल असण्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला असं होतं की माणूस लहानच आहे निसर्गापुढे, हे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला. एका वेगळ्याच प्रवासाला आपण निघालो होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचा खेळ आपण अनुभवत होतो आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आपण पाहिलं की पृथ्वी आपल्याला संकटात पाय घट्ट रोवून उभा राहणारा संयम आणि सहनशीलता शिकवते, पण फक्त खंबीर असून चालत नाही तर पाण्यासारखं प्रवाही आणि समरसही व्हावं लागतं, तरच आयुष्यातला ओलावा टिकतो. मनातली जिद्द, ते तेज आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतं आणि हे तेज दुसऱ्याला उब देणारं हवं तर होरपळवणारं नाही, हेही आपल्याला ते शिकवतं. सगळं अनुभवायला हवा. वायूचा स्पर्श जो आपल्याला सांगतो की श्वास घेणं ही केवळ एक निव्वळ क्रिया नाही आहे तर ती तुमच्या आमच्या जिवंत असण्याची जाणीव आहे. आणि सगळ्यात शेवटी सगळं सामावून घेणारं अथांग आकाश, त्याचं निळं नितळ पण आपल्याला सांगतं की आयुष्यात दुःखाचे ढग आले तरी मागे उरणारं सत्य ही शांतता, विशालता, निळं अथांग आकाश हे तसंच असणार आहे. निसर्गाचा एक छोटासा कोलाज होता आपण खरं तर, ज्या दिवशी हा निसर्ग आपण ओळखू त्या दिवशी खऱ्या अर्थानं माणूस म्हणून समृद्ध होऊ आपण.

मनस्पर्शी कार्यक्रमात या गीतासह इथेच थांबतोय. भरभरून प्रतिसाद देताय तुम्ही, तुम्हाला खूप आवडला कार्यक्रम. कोणालाही उपदेश देण्याचा ह्याच्यामध्ये कुठेही अजिबात मानस नव्हता, पण प्रत्येकजण आत्ता सांगताय की हो हो आम्ही शिकतोय निसर्गाकडनं, आपण खरंच माणूस म्हणून छोटे आहोत हे कळतंय. तर हे एका कोणालाही आपण म्हणत नाही, आपण आपल्या प्रत्येकासाठी हे लागू आहे. जसं मी सांगते तसं तुम्हाला काय मला काय, प्रत्येकासाठीच हे आहे. लगेच भेटतोय आपण आपल्या पुढच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये. आणि युवा तरंग नंतर मी सकाळीच म्हटलं होतं तसं की रंजक सफर कार्यक्रमात रंजक आठवणी थोड्याशा रंजक सफरीवर नेणारे तुम्हाला, तुमच्या लहानपणीपासूनच्या आठवणींच्या आंबट गोड तिखट चवीच्या काय असणार आहेत ह्या आठवणी, त्या तुम्हाला कळल्या असतीलच. मे महिना आहे, आंबट गोड तिखट चवीचं काय असतं हे सांगितल्यानंतर तुम्ही सगळे इतके हुशार आहात की तुम्हाला रंजक सफरीवरती मी नेण्याची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी तुमच्या घरी गावी कुठे ना कुठेतरी जाऊन पोचलेला असालच. त्याआधी युवा तरंगमध्ये भेटूया. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्सवर 10:59 म्हणजेच आता 11 वाजलेले आहेत। कार्यक्रम सुरू झाला युवा तरंग। या कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते।

एक काळ असा होता, एक पूर्वीची पिढी अशी होती की ज्यांना एन्जॉय करणं म्हणजे सठी सहमाशी म्हणतो ना आपण, तसं कधीतरी आपल्या दिनचर्येच्या पेक्षा वेगळं काहीतरी करणं इतपतच मजा माहिती होती, किंवा जे आहे जे थोडक्यात आहे त्याच्यात सुद्धा मजा करणं, छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करणं हे तेवढंच माहिती होतं. आणि ते काय काय होतं हे आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्याकडे मी परत मागे जुन्या काळात वगैरे तुम्हाला आत्ता मी घेऊन जाणार नाही, कारण युवा तरंग कार्यक्रम आहे. आत्ताच्या सध्या काळात काय चाललंय, युवकांच्या तरुणाईच्या आयुष्यात सध्या काय चाललंय ह्याच्याविषयी आपण आत्ता बोलतोय. मधली एक पिढी अशी होती की ज्यांना एन्जॉयमेंट करताना वेळकाळाचं भान विसरून मनापासनं जगायला त्यांनी शिकायला सुरुवात केलेली होती. मी माझ्या वेळाचं, माझ्या कोणत्या वेळाचं काय करायचं हे इतरांनी का ठरवावं, या धरतीवर झालेला हा बदल होता. आणि त्यातूनच नाईट आउट्सचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं, नाईट लाईफ ट्रेंडिंगमध्ये आलं. तर दिवसभर मी जर ऑफिसमध्ये मरमरून काम करतोय किंवा करतीये तर मी मजा करणार, माझी मी ठरवणार कशी मजा करायची ते, या गोष्टींचा ट्रेंड वाढत गेला, नाईट लाईफचा ट्रेंड वाढत गेला. आणि अर्थात मधल्या पिढ्यांचा हा पॅटर्न मिलेनियल्स जे आपण म्हणतो जेन झी पिढी, आता तर पुढची पिढी आली त्याच्या, सगळ्यांनी काही जसाच्या तसा फॉलो केला असं मी म्हणत नाही आहे, पण काही वेळेला प्रत्येकच जण हेच करत होतं का असं तुम्ही म्हणाल तर तसंही नाही. पण काही काही वेळेला आपण म्हणतो ना दुनिया गोल, मगाशीच म्हणत होतो आपण की दुनिया गोल आहे, आयुष्याचं एक चक्र आहे आणि ह्या चक्रामध्ये काही वेळेला काही गोष्टी जुन्याच्या पुन्हा नव्यानी सामोरे येतात. तसं अशा प्रकारची लाईफस्टाईल आजमावून झाल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे सुद्धा आता हळूहळू लक्षात यायला लागलं. वेळी अवेळी खाणं पिणं हिंडणं फिरणं या सगळ्याचा आपल्यावरती कशाप्रकारे परिणाम होतोय हे सुद्धा आता मुलांना ओळखता यायला लागलंय. त्यामुळे आत्ताची जी पुढची जनरेशन आहे त्यातली तरुणाई ही नुसती एन्जॉयमेंटच्या मागे न धावता सेन्सिबल मजा करण्याकडे सुद्धा लक्ष देते. मिलेनियल्स आणि जेनझी पद्धतीची जी एक आपण म्हणतो ना की तो तरुणाईचा त्या वयाचा मॅडनेस असतो एक प्रकारचा, असा मॅडनेस असलेली एन्जॉयमेंट त्यांनी करून पाहिली, पण ते या भूमिकेपर्यंत येऊन पोचले की हा मॅडनेस आपल्या प्रत्येकाच्या तब्येतीला, मेंदूला आणि एकंदरीतच जगण्यासाठी बहुतेक महागात पडणारा आहे असं दिसतंय. त्यामुळे आता हळूहळू या पुढच्या पिढीमधले अनेक जण स्वतःच्या आयुष्याला पुन्हा एकदा रुटीनाइज करण्याचा प्रयत्न करतात असं दिसतंय. आपल्या आजी आजोबा आपल्याला पूर्वज सगळेच जण सांगून गेले की लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे वगैरे वगैरे, हा कानमंत्र होता पूर्वी आपल्याला सगळ्यांनी दिलेला. पण मधली एक मध्ये आपण म्हटलं तसं की पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक जण असं कधीच कोणी वागलं नाही, पण तरी सुद्धा मागचा जो आहे शहाणा होणारा ना पुढच्याला ठेच लागल्यानंतर, तसे आता हळूहळू काही जण शिकतायत असं एका सर्व्हेमधनं दिसलं. तुम्ही म्हणाल कुठे, मुलं जागतायत, मुलं बाहेर फिरतायत, मुलं नाईट लाईफ एन्जॉय करतायत, पण नाही, एक सर्व्हे करण्यात आला आणि त्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं की बरेच सारे या पुढच्या पिढीचे विचार आता हळूहळू बदलत आहेत. मग कुटुंब संस्थेच्या बाबतीत असतील, लग्न संस्थेच्या बाबतीत असतील, हे असं जागरण करणं लाईट लाईफच्या बाबतीत असतील, तर या सर्वेमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या मधली जी जेन झी वगैरे जी होती ना त्याच्या पुढची जी थोडीशी म्हणूया पुढचे पुढचे जेन झी म्हणूया आपण त्यांना, अगदी पहिले सुरुवातीचे मिलेनियल्स आणि जेन झी त्यांच्यामधले, तर ते थोडे थोडे बदल होत आहेत असं आपल्याला दिसून येत आहे या सगळ्याबद्दल. कारण का माहिती आहे ना, आता आपण हल्लीचा जमाना सोशल मीडियाचा आहे त्यामुळे त्याच्यावरनं आपल्याला बरेच जण खूप सल्ले देत असतात, त्याचासुद्धा कधीकधी आपल्याला कंटाळा येतो. पण त्यातून एक चांगली झालेली गोष्ट अशी की आपल्याला आपल्या आरोग्याच्या बाबतीत, मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या बाबतीत जागृती मात्र मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आणि त्याचाच हा परिणाम असावा. असो काही असेल, चांगल्या गोष्टी जर घडणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे,

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आजकल दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदी विषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गाण्याआधी मी तुम्हाला म्हटलं होतं तसं की आता सोशल मीडियामुळे अनेक जण आपल्याला सल्ले देत असतात आणि ते सल्ले कधीकधी त्याचाही अतिरेक होतो, पण तरीसुद्धा फिटनेस इन्स्ट्रक्टर, नेहमीचे आपले डॉक्टर, डायटिशियन, काउन्सिलर्स असे सगळेच जण प्रामुख्याने ही गोष्ट अधोरेखित करायला लागले की बॉडी क्लॉक ही संकल्पना आहे, पूर्वीपासूनच आहे, पण पुन्हा एकदा नव्याने ती प्रकाश झोतात आली. त्यामुळे पुढच्या ह्या पिढ्यांना आता समजलं की शरीराला आणि पर्यायाने मेंदूला फिट ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाप्रमाणे शरीर चालवणं योग्य नाही. शरीराला योग्य दृष्टीने आपल्याला एक जी कृती करायची आहे ती व्यवस्थितच करायला हवी. आपलं जेवण खाण, व्यायाम, अभ्यास, काम, मनोरंजन या सगळ्याच्या काही ठराविक वेळा आणि त्यांचा ठराविक कालावधी सुद्धा असायला हवा. त्या पलीकडे शरीराला त्रास देऊन कोणतीच गोष्ट करणं फायद्याचं नाही. अगदी काम किंवा व्यायाम सुद्धा आपण आता किती प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रातनं किंवा टी व्हीवरनं बघत असतो, ऐकत असतो, आपल्याला मोबाईलवरती सतत या बातम्या दिसत असतात आणि मग आपल्याला वाईट वाटतं की अरेच्या अतिरेकी व्यायामाने सुद्धा माणसाला त्रास झाल्याचं, माणूस दगावल्याचं वृत्त जेव्हा येतं तेव्हा आपल्याला असं होतं की अरेच्छा काय चाललंय ह्या गोष्टी. असं काही काही गोष्टींचा अतिरेक, मग डाएटचे सुद्धा किती प्रकारची फॅट्स येतात. आपण ह्याविषयी पण मागे बोललो होतो की आज काय फक्त प्रोटीनच खायचं आहे, उद्या काय फक्त आणखीन काही करायचं आहे. फॅड येणं कुठल्याही गोष्टीचं आणि प्रॉपर डॉक्टरच्या, डायटिशियनच्या, काउन्सिलर्सच्या सल्ल्याने तुम्ही वागणं यामध्ये फरक असतो हे आता हळूहळू हळूहळू तरुणाईला कळायला लागल्याचं दिसून आलं. त्याबद्दल वर्तमानपत्रात पण लेख आलेला होता एक, त्यातूनच बरीचशी माहिती मिळाली की आता बॉडी क्लॉक प्रमाणे अजून एक टर्म चर्चेमध्ये आली, ती म्हणजे शरीराचा एक ठराविक रिदम असतो, तो रिदम आता ओळखता यायला लागलेला आहे. सर्केडियन रिदम, सूर्य चंद्र दिवस रात्र याप्रमाणे शरीराचा जो रिदम चालतो त्याला एक निश्चित लय असते आणि या लयीच्या बाहेर शरीराला ताण देत राहण्याचे परिणाम त्या क्षणी नाही तर काही वर्षांनी दिसून येतात. आणि ह्या सगळ्याचे वाईट परिणाम केवळ शरीरावर नाही तर मेंदूवर होतात हे आता हळूहळू पुढच्या ह्या तरुणाईच्या लक्षात यायला लागलेलं आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे. युवा तरंग कार्यक्रमात मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर आणि आपण आज बोलतोय ते म्हणजे आपल्या बॉडी क्लॉकबद्दल आता झालेली अचानक जागृती याविषयी. मी एक लेख वाचला होता जे म्हटलं तसं की एक सर्वे पण झालेला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी जे सांगितलेलं होतं ते तज्ज्ञांनी लिहिलेली जी मतं असतात त्यांची त्यांनी सांगितलेली तरुणाईसाठी खास करून ज्या सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या त्याच्यामध्ये होत्या. त्यात त्यांनी एक गोष्ट छान सांगितलेली होती जी आपल्याला खरं तर माहिती असते पण तरीसुद्धा काही काही वेळेला आपण त्या गोष्टी विसरतो. तर त्या गोष्टी पुढे अशा आलेल्या आहेत की साधी गोष्ट आहे की मेंदूला आपल्या एका ठराविक वेळेला काम करायची, नेमक्या वेळेला बुद्धी चालवायची, योग्य वेळी झोपायची सवय लागली की त्या वेळेत मेंदू आपल्या संपूर्ण क्षमतेने काम करतो. मेंदूला पुरेसा आराम मिळाला की मेंदू कामाच्या वेळी प्रॉडक्टिव्ह राहतो. मात्र त्यासाठी मेंदूला शट ऑफ आणि पॉवर ऑनची सवय करून द्यावी लागते. दिवसाच्या प्रत्येक वेळी काय काम करायचं यासाठी मेंदूला ट्रेन केलं की मेंदू त्यावर हुकूम काम करतो. आणि अर्थात म्हटलं तसं की हे आपल्याला माहिती आहे. अपुरी झोप, वेळी अवेळी काम, वेळी अवेळी खाणं यामुळे मेंदूला दिवसाचा नक्की कोणता पार्ट सुरू आहे आणि आपण नक्की काय करायचं ह्याचं कन्फ्युजन होत राहतं. त्यामुळे तो सततच अलर्ट मोडवर राहतो. कधीही कोणतंही काम येईल आणि आपल्याला ते करावं लागेल अशा पद्धतीच्या बॅटल मोडमध्ये मेंदू 24 तास राहिल्याने मेंदू शेवटी प्रचंड थकतो आणि मग ज्या क्षणी त्याच्या कामाची सर्वाधिक गरज असते त्या क्षणी तो ब्लँकसुद्धा होऊ शकतो. काही सुचतच नाही मग आपल्याला आणि आपल्याला हवं तसं कामसुद्धा होत नाही. त्यामुळे शेवटी काय आहे महत्त्वाचं, तज्ज्ञ म्हणतात तसं की सगळ्यावरती सोपा उपाय काय आहे तर मेंदूला शिस्त लावायची आणि त्यासाठी संपूर्ण शरीरालासुद्धा शिस्त लावायची.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

युवा तरंग कार्यक्रमात आपण आज ज्या लेखाबद्दल बोलत होतो, मेंदूचं काम जे चालू असतं त्याबद्दल बोलत होतो, त्यात त्यांनी तज्ज्ञांनी असं म्हटलेलं होतं की प्रत्येकाने आपल्या झोपेच्या, आरामाच्या, कामाच्या आणि अभ्यासाच्या गरजेनुसार आपल्या दिवसाला एक रुटीन लावून घ्यायला हवं आणि हे आताच्या तरुण पिढीला पुन्हा नव्याने समजलंय. त्यामुळे हेल्थ आणि मेंटल हेल्थवर आवर्जून लक्ष देणारी, त्याबद्दल मोकळेपणाने बोलणारी, आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वतःला जुन्या पद्धतीने शिस्त लावून घेण्याचे सकारात्मक प्रयत्न करणारी ही तरुण नवीन पिढी आपल्याला सध्या दिसून येते.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12:01 झालेला आहे. युवा तरंग कार्यक्रम संपलाय आणि आपण सुरू करतोय आपला पुढचा कार्यक्रम, तो म्हणजे रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मगाशीच तुम्हाला मी म्हटलं होतं, सकाळपासून मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आज रंजक सफरीवर जाणार आहोत. थोड्याशा आठवणींच्या, थोडंसं तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या किंवा पूर्वीच्या आठवणी, आंबट गोड खट चवीच्या, त्याची आठवण करून देणार आहे. का बरं? कारण सध्या म्हटलं तसं की मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यात आपल्याकडे घराघरांमध्ये येतात ते म्हणजे आंबे. आणि आंब्याशिवाय दुसरं कोणतंही फळ मागणाऱ्या गिराईकाकडे सुद्धा एखादा तुच्छ कटाक्ष टाकतोय की काय तो फळवाला असं वाटायला लागतं. आणि कोणताही समारंभ असला, कोणताही कार्यक्रम आपल्या घरात असला आणि मे महिन्यात जर कोणी असा प्रश्न विचारला की काय मेनू होता, तर असं पटकन होतं की दुसरं काय असणार, आमरस, असं उत्तर आपल्याला अगदी सहज मिळतं. कोणाच्याही घरी गेलं, कोणी खाऊ द्यायचं असला की पाहुणचार म्हणा किंवा काही म्हणा, आंबा पटकन समोर येतो. आंबा न आवडणाऱ्या व्यक्तीसुद्धा जगामध्ये आहेत, पण तरीसुद्धा आसपासचं सगळं जग एकूणच आंबामय झालेलं असतं. त्यामुळे घराघरामध्ये हा आंब्याचा विषय अगदी जिव्हाळ्याचा असतो. आंब्याविषयी आपलं बोलून झालेलं आहे पूर्वीसुद्धा, पण आंबामय झालेल्या या जगामध्ये या दिवसांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून असते ती म्हणजे कैरी. आंबा चिरा, रस काढा, आम्रखंड करा, असे वेगवेगळे प्रकार आंब्याचे, कोणी मँगो मिल्कशेक करा, आईस्क्रीम करा, सगळं चालू असतं. त्याचं गुणगान सतत सगळे करत असतात. आंब्याची महती सगळ्यांना माहिती, आंबा राजा आहे असं म्हणतो आपण. पण कैरी घालून केलेल्या पदार्थाला दाद ही मिळतेच मिळते. सुगरणीच्या पाककौशल्यालाही ती दाद असते. त्यामुळे सुगरणी ज्या असतात ना, त्यांचं पहिलं प्रेम या कैरीवरती नक्की असतं. ती आंबट जरी असली तरीसुद्धा, हल्ली तर आपल्याला तशा बघितलं तर वर्षभर कैऱ्या मिळतात, पण तरीसुद्धा कोकिळ कूजन सुरू झालं आणि आपण वसंत ऋतूचं आगमन वगैरे सगळं म्हटलं की खरा मौसम त्याचा सुरू होतो. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून तशाही कैऱ्या दिसायला लागतात. चैत्र महिना, कोकिळेचं कूजन, वसंत ऋतू, हे सगळं झालं की घराघरामध्ये कैरी ही येतेच. कैऱ्यांचा आंबटपणा, तिखटाचा चटका, मीठ, असं सगळं तिखट मीठ मसाला लावून खाण्यात जी मजा होती कैरी पूर्वीची, तिची आठवण तुम्हाला आज करून द्यायची होती. म्हणून म्हटलं चला जरा रंजक अशा सफरीवर जाऊया आपल्या बालपणीच्या, ज्याच्यामध्ये कैऱ्या घराघरात आल्यानंतर त्याला तिखट मीठ मसाला लावून त्या खाल्ल्या जायच्या. हल्लीचा काळ असा आहे की आपण डाएट, BP, कोलेस्ट्रॉल, शुगर या सगळ्याच्या मागे लागल्यामुळे या सगळ्या गोष्टी फार काही पूर्वीसारख्या आता घराघरांमधनं होत नाहीत. बऱ्याच घरांमध्ये होतात, पण लोणचं खाणं हे सगळं आता हळूहळू कमी होत आहे. पण तरीसुद्धा आज मे महिना सुरू असताना या कैरीबद्दल आपण बोलायचं नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे थोडंसं कैऱ्यांबद्दल, कैऱ्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल, कैरी ज्याच्यात ज्याच्यात घालतो त्या सगळ्याबद्दल थोडंसं बोलूया आजच्या आपल्या रंजक सफरमध्ये. आणि अर्थातच प्रश्न उत्तरंही त्यासोबत असणार आहेतच. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी, रंजक सफर कार्यक्रम.

अरे हो, तुम्ही म्हणजे ना, मी तुम्हाला रंजक सफरीवर नेते वगैरे म्हटलं आठवणींचे, आणि तुम्हीच घेऊन चाललात की मला किती म्हणजे किती फोन कराल आणि सांगाल की आमच्या लहानपणी असं होतं, आमच्या लहानपणी कैऱ्यांची मजा तशी होती, आम्ही असं खायचो, आम्ही अशा पाडायचो. बस बस बस, हो, बोलूया, ह्याबद्दलच बोलणार आहोत आपण. आणि एवढ्या आठवणी सांगताय, मजा येते ह्या सगळ्याची. खरंच आहे, सगळं मान्य, पण तरीसुद्धा बोलूया तर थोडंसं पुढे जाऊया. आणि की कैऱ्यांच्या आठवणींनीसुद्धा, म्हणजे केवळ वासानी नाही, त्या दिसण्यानी नाही, तर आठवणींनीसुद्धा तोंडाला पाणी सुटतं, नाही का? कैऱ्या तिखट मीठ लावून खायची हौस भागली की मग घराघरांमध्ये कैऱ्यांच्या चटण्या सुरू होतात. कधी खोवलेला नारळ, किसलेली कैरी, हिरवी मिरची, मीठ साखर, कधी आंबट गोड चवीची आवडत नसेल तिथे कैरी कांद्याची चटणी, कैरी आणि कांदा चिरून, कुठे कैरीचा टक्कू, कैरी कांदा किसून आणि वरनं चरचरीत फोडणी घालून, आ हा हा, क्या बात है. बरेच वेळेला ना आपला हा विषय असा 12 वाजल्यानंतर सुरू होतात, आणि असे जेवणाचे खाद्यपदार्थांचे विषय आणि सफरीवरती आपण गेलो की इथे आमच्या तोंडाला पाणी सुटतं, काय करणार. पण हे सगळं अप्रतिम चवीच्या ह्या गोष्टी ह्या कैरीपासून तयार होतात. कैरी हिरवी मिरची जाडसर वाटून त्याला सुद्धा काही जण ठेचा त्याचा तयार करतात. मिरचीचा चटका म्हटलं जातं त्याला कधी, कैरीचं सार केलं जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ. आणि प्रत्येक ठिकाणचा पदार्थ करण्याचा, प्रत्येक घराचा एक विशिष्ट असा काहीतरी, एक त्याचा म्हणजे त्याची स्पेशालिटी असते प्रत्येक घराची. आपण आता हल्ली तर वेगवेगळ्या सोशल मीडियावरनं सुद्धा हे पदार्थ दाखवणारे असतात, तर कोणीतरी असं दाखवतं. आता परवा एकाने टक्कू करून दाखवला होता, मग एकाने सांगितलं आम्ही याच्यात मेथीचे दाणे घालतो, दुसरा म्हणाला अरे हो आम्ही पण घालतो, मग तिसरा म्हणाला नाही नाही आमच्याकडे मेथीचे दाणे नाही घालत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या घराप्रमाणे बदलत राहतात, जिथे तिथे ज्याला जसं आवडतं तशा प्रकारे, पण हे वर्षातनं एकदा ह्या गोष्टी होतात आणि त्या खरंच केल्या जातात. मोकळ्या ढाकळ्या भाताचा कर्नाटकी चित्रांना सुद्धा केलं जातं ह्या सीझनमध्ये. इतर वेळेला आंबटपणासाठी लिंबू पिळलं जातं ज्या ज्या पदार्थांमध्ये, त्या त्या पदार्थांमध्ये कैरीच्या या सीझनमध्ये छानपैकी कैरी घातली जाते. कशात घातली जाते सांगा? अगदी भेळवाल्याकडे. भेळेत सुद्धा कैरीचे तुकडे यायला लागतात आणि भेळीच्या चवीला चार चांद लागले जातात. चैत्रामध्ये घरोघरी अर्थातच होणारं हळदी कुंकू पूर्वी वरवंटे, त्यावर वाटली जाणारी ती डाळ, भरड डाळ वाटणं, आता मिक्सर आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल नवीन काय सांगायचं. पण आता सुद्धा मिक्सरवरती थोडंसं असं आपण म्हणतो ना भुरभुर करणं, तसं फिरवत फिरवत पॉज घेत थांबत जर

केलं तर मग हवी तशी जशी पाट्यावर वाटली जायची तशी डाळ मिळते आपल्याला. तर हे सगळं काही आपण म्हटलं तसं की हे कैरी पुराण हे सगळं असं चालू राहतं या सगळ्या दिवसांमध्ये. आणि किती प्रकारचे पदार्थ केले जातात आणि किती प्रकारच्या पदार्थांमध्ये ही कैरी घातली जाते त्या सगळ्याविषयी आपण बोलतोय आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

आम्रतरू खाली आणि आंब्याचे झाड एक वाकडे, असं छान गाण्यांमध्ये सुद्धा किती छान उल्लेख आहे नाही का या आंब्याच्या झाडाचा. काय छान दिसतं ना, डेरेदार असं मस्त सावली देणारं मोठं हे झाड. आणि त्या झाडावर लागलेल्या सुरुवातीच्या सीझनचा आधी एकतर छान रंग पालटतो आणि पालवी फुटते, मोहर येतो आणि मग त्या छोट्या छोट्या बाळ कैऱ्या लागलेल्या दिसतात. आ हा हा, तिथून खरी ह्या सीझनची मज्जा सुरू होते. आणि पूर्वी तर कसं होतं, जेव्हा गावी वगैरे तुम्हाला तुमच्या आठवणी ज्या तुम्ही सांगतायत, तर गावाला तर तुमच्या दारांमध्ये जिथे जिथे कैऱ्या म्हणजे आंब्याचं झाड होतं तिथे तिथे तर प्रश्नच नव्हता. पण एक काळच असा होता की जेव्हा मोठी कुटुंबं होती आणि त्या मोठ्या कुटुंबांमध्ये काही किलोंची वर्षभरासाठीची लोणची घातली जायची या कैऱ्या आल्यानंतर. पण अर्थात ती सुद्धा लगेच नाही, सीझन सुरू झाला की कैऱ्यांचं लोणचं घातलं असं कधीच व्हायचं नाही. प्रत्येक घराची एक पद्धत होती, एक शास्त्र होतं ते लोणचं घालण्याची. मग त्या ते कधी लोणचं घालायचं, कसं घालायचं, यासाठी खरोखर एक शास्त्र होतं. कैऱ्या आधीपासून कितीही आल्या तरी त्याचं लोणचं लगेच कधीही घातलं जायचं नाही. छान घट्टमुट्ट कैऱ्या बघून घ्यायच्या, त्या घरी आणून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुठेही त्याच्यामध्ये ओलावा राहता कामा नाही आहे. त्यामुळे कैऱ्याही स्वच्छ आणि ते त्या ज्या काचेच्या चिनीमातीच्या म्हणजे ज्या बरणीत त्या भरून ठेवायच्या आहेत त्यासुद्धा तितक्याच कोरड्या.

स्वच्छ असायला हव्यात. मग त्या चिरलेल्या सगळ्या कैऱ्या एका मोठ्या भांड्यात घालायच्या, त्याच्यात मसाला मिसळायचा. पूर्वी घरी केला जायचा मसाला, आणि आता मात्र रेडीमेड मसाला देणाऱ्या कंपन्यांनी सगळं काम सगळ्यांचं सोपं करून टाकलं आहे. त्यामुळे मसाला मिसळल्यावरती चवीप्रमाणे मीठ तिखट घालणं, फोडणी करून बाजूला ठेवून दिलेली असायची कढईमध्ये, मग त्याच्यामध्ये ती गार झाल्यानंतर मिसळणं, आहा हा विचार करताना सुद्धा मस्त वाटतंय. तेव्हा ना जेव्हा फोडणी घालायच्या आधी जेव्हा तिखट मीठ मसाला त्या फोडींमध्ये घातला जायचा ना, त्याची चव खरंच बहारदार लागते. म्हणजे मला अजूनही आठवतं की लोणच्यापेक्षा त्याच फोडी उचलून खाण्यामध्ये मज्जा जास्त यायची. मी म्हटलं तसं की हा सगळा पसारा, हे सगळं आता तुम्ही म्हणाल की मसालाच कशाला रेडीमेड, आम्ही लोणचंसुद्धा रेडीमेडच आणतो कारण जास्त खायचंच नसतं. बरं, हल्लीची हवा पोल्युशन याच्यामुळे हे सगळं टिकणंसुद्धा कठीण झालेलं आहे. आणि म्हटलं तसं की कोलेस्ट्रॉल असेल नाही तर बीपी असेल नाही तर अजून काही, डॉक्टरच आपल्याला आता हे सगळं लोणचं मुळात आधी मीठ लोणचं या गोष्टी कमी खा म्हणून सांगतात, सल्ला देतात. त्यामुळे आपण आता पसारा फारसा घालत नाही या सगळ्याचा, खूपच प्रमाणात हे सगळं आवर्तं घेतलेलं आहे सगळ्यांनी. पण तरीही हिरव्यागार कैऱ्या आल्या आणि त्या घरात आणल्या नाहीत असं फार कमी वेळा होतं. काही ना काहीतरी त्याचं केलं जातच जातं. छोटासा एखादा पदार्थ तरी केला जातो, किंवा तात्पुरतं जे छोटंसं म्हणतो ना आपण, एखाद्या छोट्याशा याच्यात लोणचं घालणं, किंवा त्याचा कैरीचा मेथांबा तयार करणं, छुंदा तयार करणं, ते कमी प्रमाणात का होईना. म्हटलं तसं प्रेमाने सगळेजण करतातच, किंवा कशात ना कशात तरी ती कैरी किसून चिरून ही घातली जातेच जाते.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आंब्याचा सीझन आला की मग आंब्याचे सगळे पदार्थ सुरू होतातच. कोणी आंब्याचा शिरा करतो, कोणी आंबे नुसते खातात, कोणी आमरस करतात, कोणी मिल्कशेक, कोणी त्याचं आईस्क्रीम. किती पदार्थ, कशात कशात आंबा घालावा आणि किती त्या आंब्याचं कौतुक सांगावं. आंब्याचा साखर घालून साखर आंबासुद्धा केला जातोच बऱ्याच घरांमध्ये, केला जायचा पूर्वी. पण सगळ्यात महत्त्वाचं काय असायचं, तर कैरीचा गूळ घालून केलेला गुळांबा किंवा साखर आंबा, म्हणजे साखर घालून केलेला मुरांबा किंवा साखर आंबा, कारण तो टिकाऊ असायचा, वर्षभर टिकवण्यासाठी तो केला जायचा. आडीनाडीला पटकन पोळीशी खाण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग व्हायचा पूर्वी. तर हल्ली अर्थात म्हटलं तसं की ह्या सगळ्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आपल्या घरामध्ये. कधीतरी थोड्या थोड्या प्रमाणात, कारण साखर परत पोटात जाते, पण गुळांबा करायला हरकत नसते. पण बरंच आता ती उस्तवार करण्यापेक्षा बऱ्याच गोष्टी हल्ली छोट्या प्रमाणात केल्या जातात किंवा केल्याही जात नाही. पण आज या रंजक सफरीमध्ये ह्या सगळ्याची आठवण, कारण म्हटलं तसं की मे महिना आहे, या सगळ्या गोष्टी, मग चटणी असेल, छुंदा असेल, मुरांबा असेल, नाही तर गुळांबा असेल, या थोड्या थोड्या प्रमाणात कुठे ना कुठेतरी नक्की खाल्ल्या जातात. घरी केल्या नसल्या तरी कोणाकडे तरी त्या खाल्ल्या जातात. त्यामुळे आज या सगळ्याची आठवण आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमात. पण रंजक सफर कार्यक्रम म्हटल्यानंतर तुम्ही वाट बघत असता प्रश्नांची सुद्धा, त्यामुळे प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारण्याआधी कार्यक्रमामध्ये एक निवेदन आलेलं आहे. ते निवेदन, एक निवेदन, भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. धन्यवाद.

सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर,
1: एफएम गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर 12:33 झालेली आहेत आणि रंजक सफर कार्यक्रमामध्ये प्रश्न उत्तरांची वेळ झालेली आहे. पहिला प्रश्न लगेचच विचारते, कारण मग वेळ आपल्याला नाही तर कमी पडतो. त्यामुळे दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या पटापट. 4515 4134 आणि 4515 4135 4515 4134 आणि 4515 4135 02 हा आहे STD कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. पहिला प्रश्न विचारते आजच्या कार्यक्रमातला आपला, उभयचर ड्रोन हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, प्रगत असं तंत्रज्ञान आहे, जे हवेत उडण्यासोबत पाण्याखाली जाऊन सुद्धा काम करण्यासाठी सक्षम आहे. अलीकडेच आपल्याकडे भारताने सुद्धा अशा एका अत्याधुनिक उभयचर ड्रोनचं अनावरण केलं. मी म्हटलं तसं की उभयचर म्हणजे जसं उभयचर प्राणी असतात तसंच की हवेत उडण्यासोबत पाण्याखाली जाऊन सुद्धा काम करण्यासाठी सक्षम असणारा ड्रोन. त्या आपल्या भारतात जो असा उभयचर ड्रोन ज्याचं अनावरण करण्यात आलं त्याचं नाव काय आहे ते नाव तुम्ही सांगा, लगेच फोन करा आणि उत्तर द्या.

पहिला प्रश्न विचारलेला होता की भारताने आत्ता ज्या उभयचर ड्रोनचं जो आत्ता त्यांनी त्याचं अनावरण केलं त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे अवतार. अवतार असं त्याचं नाव आहे. आणि उत्तर ज्यांनी बरोबर दिली त्यांची नावं सांगते, दीपा पालकर, रती पेडणेकर, शेखर जळगावकर, मंगला शेठ, मिलिंद ताफेडकर, योगिनी भट पुणे, गायत्री वैशंपायन, दीपाली विचारे आणि प्रमोद कारखानीस. या सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. सगळ्यांचं अभिनंदन. लगेचच पुढचा प्रश्न विचारते म्हणजे मग प्रश्नाची उत्तरं द्यायला वेळ हातात राहतो आपल्या. पुढचा प्रश्न आहे की आत्ता सध्या भारतामध्ये अराकू व्हॅलीमध्ये जुना बीज महोत्सव म्हणजे ओल्ड सीड्स फेस्टिवल असा साजरा करण्यात आलेला होता, तर ही व्हॅली कुठे आहे? म्हणजे हा ओल्ड बीज म्हणतो आपण, ओल्ड सीड फेस्टिवल, अराकू सीड फेस्टिवल जो झाला तो कुठे साजरा करण्यात आला? हा एक देवाणघेवाणीचा म्हणूया आपण की पारंपरिक शेतीचं जतन करणारा असा एक महोत्सव असतो. तिथे देशी बियाणं एकमेकांना दिलं जातं. अशा प्रकारचा एक स्थानिक आणि देशी जी आपली झाडं आहेत, स्थानिक जी बिया आहेत, बीज आहेत, ते टिकवून ठेवण्यासाठी, पारंपरिक नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो. अराकू व्हॅलीमध्ये म्हणा किंवा त्याचं नाव अजून किल्लोगुडा असं त्याचं नाव आहे, तर त्या ठिकाणी या गावांमध्ये हा फेस्टिवल साजरा केला जातो. तर हे कुठे आहे? नक्की भारतातल्या कुठच्या ठिकाणी, कुठच्या प्रदेशात हा साजरा केला जातो त्याचं नाव लगेच सांगा. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, लगेचच फोन करा.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: 12:53-54 झालेली आहेत आणि प्रश्न विचारलेला होता की अराकू ओल्ड बीच म्हणजे ओल्ड सीड फेस्टिवल, जुना बीच महोत्सव ज्याला आपण म्हणू शकतो, तर अराकू ओल्ड सीड फेस्टिवल हा कुठे साजरा करण्यात येतो, तर तो आंध्र प्रदेशात करण्यात येतो। किलीगोडी किंवा किल्लोगुडा असं त्याचं नाव, वेगवेगळे गावं आहेत तिथे हा आयोजित करण्यात येतो। आपली संस्कृती गावागावातली आणि पारंपरिक शेतीचं जतन करणारा असा एक महत्त्वाचा महोत्सव आहे। स्थानिक आणि देशी जे बियाणं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आणि पारंपरिक नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो। त्यामुळे विविध संस्था तिथे एकत्र येतात, त्यांच्या मदतीने शेतकरी आपली जी काही देशी झाडं आहेत, देशी जी काही रोपं आहेत, त्याचं बियाणं एकमेकांसोबत तिथे ते शेअर करू शकतात। अशा प्रकारे हा साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी हे होतात। हा अराकू सीड फेस्टिवल आहे तो आंध्र प्रदेशात होतो। बरोबर उत्तरं दिलेली आहेत दीपा पालकर, शुभांगी कारेकर, गायत्री वैशंपायन, शेखर जळगावकर, काशीनाथ यांनी अलिबागहून, त्यांचा आवाज नीट येत नव्हता त्यामुळे काशीनाथ अलिबाग एवढं नाव त्यांचं समजलं, मंगला शेठ आणि दीपाली विचारे। सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत, सगळ्यांचं मनापासनं अभिनंदन। सकाळपासनं आपल्या कार्यक्रमामध्ये पंचमहाभूत असतील किंवा कैऱ्या असतील या दोन्हीसाठी इतका छान भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलात। स्वाती पित्रे अलिबाग, सुहास पांडे, दीपा पालकर, प्रज्ञा बनारसे, अविनाश दिवेकर, संतोष शिंदे, अमोल यादव अकोला, दीपाली विचारे, अरविंद बाळेकुंद्रे, समृद्धी म्हणून कोणाचा तरी आला होता एका छोटीचा फोन पण पुढे बोलता नाही आलं, किशोर नाईक दादर, वसुमती ठोसर, मंगेश कदम, रंभा, मंगेश म्हात्रे, शुभांगी कारेकर, विद्या गिजरे आणि गायत्री वैशंपायन, या सगळ्यांनी फोन केले होते आणि इतक्या आठवणी सांगितल्यात त्यांनी सगळ्या आपल्या लहानपणीच्या जुन्या, मस्त एकदम तुमच्या या प्रतिसादाबद्दल, भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद।

या गीतासोबतच आजच्या कार्यक्रमातून मी दीप्ती लेले सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा आपली भेट होईल लवकरच. ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. धन्यवाद.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे। नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे। मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य

0: यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They've written a letter. And that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together a secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये AINRCचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपचे 4 आमदार निवडून आले आहेत. नमस्सिवायम यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरू

होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्स डॉक बाजारमधील व्ह्यूइंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रोव आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICCने पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वलस्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 275 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्स बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकता आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वर्षा तेंडुलकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मधमाद सारंग. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांची आणि हार्मोनियमची संगती शरद सिद्धार यांनी केली. विलंबित रचना 3 तालात आहे. बोल आहेत बीत गई सगरी रेन. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत बलमा नही माने. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया वर्षा तेंडुलकर यांचं गायन राग मधमाद सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण वर्षा तेंडुलकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला मधमाद सारंग आपण ऐकलात. तबल्याची साथ माधव मोडक यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून बातम्या दिल्या जातील. प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.